0: कितना खूबसूरत सा गाना है दोस्तों, बहुत ही अच्छा लगा। ऐसे ही आग, मैंने कभी ये गाना सुना नहीं था, शुक्रिया ये गाना प्ले करने के लिए। वैसे मैं अपना आँख बंद कर ये गाना सुन रही थी, कितने खूबसूरत से बोल है इस गाने में। वैसे दोस्तों एक छोटे से ब्रेक का टाइम आ गया है, कहीं मत जाइएगा। यू गई और यू आई।
1: ആടിമാസം വരവായി, റിയൽ ആടിമാസവും വരവായി.
2: ആടിമാസം ഒന്നല്ലേ ഉള്ളൂ.
1: ആ ആടിമാസവും ജോളി സിൽക്സിന്റെ റിയൽ ആടി സെയിലും ഒന്നേ ഉള്ളൂ. വാങ്ങുമ്പോ പുതിയ കളക്ഷൻസ് തന്നെ വാങ്ങണം. ഇവിടെ എല്ലാം മാർക്കറ്റ് വിലയേക്കാൾ കുറവ്.
3: കാഞ്ചിപുരം, ബനാറസി, ഡെയിലി വെയർ സാരികൾ, കുർത്ത, കിഡ്സ് വെയർ, ചുരിദാർ മെറ്റീരിയൽ, വെസ്റ്റേൺ വെയർ, മെൻസ് വെയർ. വിലോ 999.
4: ജോളി സിൽക്സ്, കൊല്ലം, തിരുവല്ല, കോട്ടയം, അങ്കമാലി.
1: വിശേഷങ്ങൾ പറയൂ.
5: ഹേമ, ഇവിടെ ജൂലൈ 9 മുതൽ 12 വരെ നടക്കുന്ന ലുലു എൻഡ് ഓഫ് സീസൺ സെയിലാണ് ഒരു പ്രധാന വിശേഷം. ഫ്ലാറ്റ് 50% ഓഫിൽ ലുലു കണക്ടിൽ നിന്നും പർച്ചേസ് ചെയ്യാമെന്നുള്ള സന്തോഷത്തിലാണ് ആളുകൾ. ലുലു ഡെയിലിയിലും ഉണ്ട് 50% ഫ്ലാറ്റ് ഓഫ്. അതും രാവിലെ 9 മണി മുതൽ പുലർച്ചെ 1 മണി വരെ നിങ്ങൾക്ക് പർച്ചേസ് ചെയ്യാൻ കഴിയും എന്നുള്ളതും വളരെ സൗകര്യമാണ്.
1: ലുലു എൻഡ് ഓഫ് സീസൺ സെയിൽ അറ്റ് ലുലു ഡെയിലി, ഡ്രീംസ് മോൾ, കൊട്ടിയം.
0: वेलकम बैक टू आपके फेवरेट, आपका क्या, मेरा भी फेवरेट जो है प्यार भरी आवाज, ओनली ऑन 107.8 पर. वैसे दोस्तों कितना खूबसूरत, मैं वो गाने की बात ही कर रही थी, इतना खूबसूरत सा गाना है, कितने सुंदर बोल है, कितना प्यार भरा एहसास है प्यार बयां करने के लिए. ऐसे तो सबको, मतलब आजकल की जनरेशन ने ये खूबसूरत सा एहसास सीखना चाहिए. कहीं ना कहीं ये जो आजकल के जो प्यार जो लोग बयां करते हैं वो पूरा जेंजी वाला मोड वाला हो गया है. वैसे मैं तो कहीं ना कहीं वो पुराना वाला, आई एम लाइक अ ओल्ड स्कूल लवर. मुझे अच्छा लगता है जो कोई ऐसे पुराने तरीके में, मतलब ऐसे खूबसूरत से रिस्पेक्ट के साथ अपनी फीलिंग्स बयां करे. ओके देन, मिलते हैं आज के और एक कॉलर से. कौन से और कहाँ से अपना फेवरेट गाना सुनना पसंद करेंगे हम सब के साथ. हेलो,
6: हेलो सर, राम सर,
0: नमस्ते.
6: कृष्ण मंडल बात कर रहे हैं,
0: कैसे हैं आप?
6: आप ठीक है?
0: और बताइए कैसे दिन जा रहा है आपका? शाम को 4 बजे. ओके, वैसे कैसे, कौन सा प्रोग्राम है? ओके. ऑल राइट, तो दोस्त आप कौन सा गाना सुनना पसंद करेंगे आज?
6: हमका यशस का एक गाना बोल रहे हैं हम.
0: बताइए.
6: वो पहला गाना हम तुम मेरे कमरे में बंद गए, वो उम्र दिलम बड़े जटन के एक डांस बोल रहे हैं. अच्छा गाना है,
0: बहुत अच्छा गाना है. तो आप बोल सकते हैं, बोलिए वो सुन रहे होंगे.
6: फिर आगे सेकंड गाना है ना.
0: हाँ,
6: चोरी के दिल मेरा,
0: चुरा के दिल मेरा,
6: कोरिया चले.
0: जी,
6: चोरी के दिल मेरा, चलिए चले.
0: ओके,
6: ये गाना विशाल देख रहे का, फिर 10 बार हम देखेगा.
0: ओके, तो आज तो अभी आप कौन सा गाना सुनना पसंद करेंगे?
6: हमका यशस का गाना.